0: नमस्तं असर्गे
1: नमस्तं प्रभोगे नमस्तं सजोगे
0: नमस्तं अरंगे नमस्तं अपंगे
1: नमस्तं अगम्ये नमस्तस्तरम्ये
0: नमस्तं जलाश्रे नमस्तं निराश्रे
1: नमस्तं जाते नमस्तं पाते
0: नमस्तं अमजवे नमस्तस्त अजवे
1: अदेशं अदेशे नमस्तं पेशे
0: नमस्तं निदामे नमस्तं निर्वामे
1: नमो सर्वकाले नमो सर्वदयाले
0: नमो

0: सतबंदे
1: नमस्तं नसाके नमस्तं निर्वाके
0: नमस्तं रहीमे नमस्तं करीमे
1: नमस्तं आरंते नमस्तं महंते
0: नमस्तं रागे नमस्तं सुहागे
1: नमो सर्वसोकं नमो सर्वपोकं
0: नमो सर्वकर्ता नमो

0: नमो सर्वेशे
1: नमो राज राजे नमो साज साजे
0: नमो शाहे नमो महामाहे
1: नमो गीत गीते नमो प्रीत प्रीते
0: नमो रोग रोगे नमो सोख सोखे
1: नमो सर्व रोगे नमो सर्व भोगे
0: नमो सर्व जीते नमो सर्व पीतं
1: नमो सर्व ज्ञान नमो परम तानं
0: नमो सर्व मंत्र नमो सर्व यंत्र
1: नमो सर्व दृश्यं नमो सर्व कृष्ण
0: नमो सर्व रंगे त्रिभंगी अनंगे
1: नमो जीव जीवं नमो बीज बीजे कृपालं स्वरूपे कुकर्मं प्रणासी
0: सदा सर्वदा हृदय सिद्धं निवासी
1: कर्पचन त्वे प्रसादं मृत कर्मे अनमृत धर्मे
0: अखल जोगे अचल भोगे
1: अचल राज्य अटल साचे
0: अलख कर्म अलख कर्म
1: सर्वं दाता सर्वं ज्ञाता
0: सर्वं पाने सर्वं माने
1: सर्वं प्राण सर्वं त्राण
0: सर्वं भूता सर्वं जूता
1: सर्वं देवं सर्वं पेवं
0: सर्वं काले सर्वं पाले।